ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

सिंधू, कावेरी, सरस्वती, गोदावरी अशा सर्व मंगलकारी पवित्र नद्यांच्या पाण्यानं शरीर आणि मनाची शुद्धी होते. म्हणून स्नान करण्यापूर्वी या नद्यांचं स्मरण करावं.

सर्व मंगल गोष्टीतील मांगल्याला कारणीभूत असलेल्या सर्व इच्छित गोष्टी साधून नेणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा शिवपत्नी देवी नारायणीला वंदन या श्लोकात केले आहे. श्री गायत्री मंत्र.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: हम भी भूल गए कि हम मन के, बुद्धि के, संस्कारों के, इन कर्म इंद्रियों के हम मालिक हैं, हम राजा हैं, हम भूल गए। आज हम कहते हैं मुंह से निकल गया, हाथ उठ गया, आंखों से देख लिया, किसी का बुरा बोल दिया। मन तो सारा दिन चलता है, वो तो कभी सोचा, वो तो उसके बारे में तो। कर्म इंद्रियों के भी गुलाम, ये तो सूक्ष्म इंद्रियां, इसको हम कहते हैं सटल ऑर्गन्स, मन, बुद्धि, संस्कार। लेकिन फिजिकल सेंस ऑर्गन्स, ये पांचों कर्म इंद्रियां, ये भी आज हमारे कंट्रोल में नहीं है। तो आत्मा आउट ऑफ कंट्रोल ओवर इट्स ओन ऑर्गन्स, ट्राइंग टू कंट्रोल एवरीबडी एल्स। इट्स लाइक ड्राइविंग ऑन द रोड, अपनी गाड़ी आउट ऑफ कंट्रोल, लेकिन चाहते हैं कि बाकी सब की गाड़ी मेरे हिसाब से चले। रिजल्ट क्या होगा? एक्सीडेंट के अलावा और तो कुछ हो ही नहीं सकता ना। एंड मोस्ट इम्पोर्टेंट है, बाकी सब गाड़ियों में भी जो बैठे हैं ना, उनकी भी अपनी गाड़ी पे कंट्रोल नहीं है, उनकी भी अपनी गाड़ी पे कंट्रोल नहीं है। वो भी ये चाहते हैं कि हमारी गाड़ी उनके हिसाब से चले। जस्ट विजुअलाइज दिस सीन ऑन द रोड, जस्ट ओनली सी कि पांच गाड़ियां एक सड़क पर हैं, पांचों के ड्राइवर्स का अपनी अपनी गाड़ी पर कंट्रोल खत्म हो चुका है। एंड पांचों चाहते हैं कि जो बाकी चार है गाड़ियां, वो उनके कंट्रोल से चले।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: नमस्कार, अलक प्रेम रसिक श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलक करणा संधी मिळावी यासाठी वाहिले ग्राम कुरकुरीत खुसखुशीत रंगदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या चार वर्षांपासून अलक प्रेमी रसिक श्रोते होम तुमच्या आणि अलककार मित्रांच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलग ची झलक पदे, अलग तुमची रसिक श्रोते हो झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज 15 मार्च 2026 आणि अलग ची झलक प्रयोग क्रमांक 195 5 बाकी 200 साठी, म्हणजे अर्थात चारच कड आपण 200 प्रयोग 5व्या प्रयोगाला साजरा करू। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, 8 मार्च 2026 चा अलग ची झलक प्रयोग क्रमांक 194 माझ्या तमाम अलगकार मैत्रिणींना, अलगकार भगिनींना आणि अलगकार मित्रांना देखील खूप खूप आवडला आणि अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आणि आरजे जगदीश भरून पावला। आता अधिक वेळ न घालवता आरजे जगदीश त्वरित वळतोय प्रयोग क्रमांक 195 मधील पहिल्याच अलगकडे, जी आपल्याला पाठवले अर्थात अलग प्रेमी रसिक श्रोते हो बागडे कुटुंबियांच्या अलग आरजे जगदीश सादर करतोय। सुरुवातीला नाशिक येथून अलगकार विमल बागडे लिहितात, महिला दिनाला त्याने न फुललेली कोमेजलेली गुलाब कळी तिला भेट दिली, तिचा स्वीकार करत हळूच हसत ती पुटपुटली, तुझ्या सहवासाने मीही अशीच। न फुललेली कोमेजलेली गुलाब कळी तुझ्या सहवासाने मी अशीच, असं म्हणून तिने दाखवून दिलं की तू माझ्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने कोमेजलेला पडा आणला आहेस, तू माझ्या आयुष्यामध्ये एक प्रकारची शिथिलता आणलेस, तू माझ्या आयुष्यामध्ये एक प्रकारचा नकाराचा सूर आणलायस, म्हणून मला ही कळी स्वीकारायची आहे, पण ती तुझं प्रतीक म्हणून स्वीकारायची आहे। त्यांचाच मुलगा अलंकार विमेश यशवंत बागडे नाशिक येथून लिहितात, तिच्या पोस्टला लाईक आल्यावर ती चिडून म्हणाली, हे काय नुसतेच ठेंगे? अलंकार विमेश, ते ठेंगे म्हणजेच अलीकडचं, त्या ठिकाणी सर्व काही पोचलं, पचलं, रुचलं, साचलं, ब्ला ब्ला ब्ला, आणि तुम्ही अगदी सोशल मीडियामध्ये शोभताय, सोशल मीडियाला प्रमाण मानून तुम्ही ही अलकलेली आहात, पण खरंच नुसते ठेंगे देण्यापेक्षा म्हणजे मी काय करतो, वाढदिवस असला माहितीतल्या लोकांचा की मी त्यांना आठवणीने फोन करतो आणि बोलतो, फक्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारचा संदेश पाठवत नाही आणि मग त्यामुळे समोरच्याला खूप बरं वाटतं आणि खूप आनंद होतो। आरजे जगदीश वळतोय।

पुढच्या अलगकडे यवतमाळ येथून अलगकारचं आरती राजूकर लिहितात. घरी आलेल्या पाहुण्यानं तिने प्यायला पाणी दिलं आणि ती आत निघून गेली. छकुली मोठी झाली आपली नाही. माझ्या नजरेत एक आमच्याही नजरेत एक छान कॉलेज आहे. हिचे बाबा गेले चौकशी करायला, तिथेच ऍडमिशन करायची असा विचार आहे आमचा. पाहुण्यांचं वाक्य मध्येच तोडत तिची आई म्हणाली, अलगतरातली तिच्या आईला मानाचा मानाचा मानाचा मानाचा मुजरा. पाहुण्यांना असं वाटतं की ही मुलगी आता उपवन झाली आणि आपण स्थळ शोधावं, जणू काही त्यांनी मक्ता घेतलाय. पण अशा आई बाबा ज्या घरामध्ये असतील, असे पालक ज्यांच्या घरात असतील, तिथे खऱ्या अर्थाने स्त्री शिकून सवरून मोठी होईल, समर्थ होईल. आणि हेच खऱ्या अर्थाने मला वाटतं स्त्रीचं कौशल्य असेल. स्त्रीने स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आणि अत्यंत महत्वाची गोष्ट हे स्त्रीचं सक्षमीकरण आहे, हे स्त्रीचं सामर्थ्य वाढवण्याची ही ताकद आहे. वा अलगकर आरती, मैं तो आरती उतारू. चला ऐकूया मापसा गोवा येथून आरती अलगकर डॉक्टर आरती दिनकर लिहितात. कुमारी माता झाल्यावर ती समाजाकडून नाकारली गेली, पण आता तिचा सगळीकडे जयघोष होत आहे, कारण तिने अनाथ मुलांसाठी एक अनाथालय उघडले आहे. अलगकर आरती, तुमची आरती उतरतो. मैं तो आरती उतारू. खरंच आहे, म्हणजे आपण एकमेकांना चिडवतोच, टक्के तोंडपे देतोच, पण तीच व्यक्ती न खसता ज्याला कर्तृत्ववान होते त्याला आपण जयघोष करतो. आणि या कर्तृत्ववान महिला स्त्रीचा म्हणजे महिलेचा मानाचा मानाचा मुद्रा देऊन पुणेरी आवाज सन्मान करत आहे. खरंच आपण कोणासाठी तरी काहीतरी करणं ही अत्यंत महत्वाची आणि आवश्यक गोष्ट असते. वर या पुढच्या अलगकडे विरार पूर्व येथून अलगकार चेतन सुरेश सकपाळ लिहितात. लहान वयात आयुष्याच्या प्रवाहात ती एकटीच वाहत जात होती. तिचं आपलं असं या जगात कोणीच नव्हतं. तेव्हा तिला त्या दोघांच्या मायेची साथ लाभली. संकटाच्या सरींपासून वाचवण्यासाठी तिला त्यांच्या प्रेमाची छत्री मिळाली होती आणि त्याचं कुटुंब पूर्ण झालं. वा छान अलगकार चेतन, मी तुम्हाला नेहमी म्हणतो तुम्ही चेतन नाही आहात, चेतनमय आहात. तुम्ही चैतन्य आहात. तुम्ही अलग मध्ये प्रेरणा देण्याचं काम करता. किती सुंदर सकारात्मक गोष्ट लिहिता. तेव्हा तिला त्या दोघांच्या मायेची साथ लाभली आणि त्यांचं कुटुंब पूर्ण झालं. खरं म्हणजे कोणीतरी कोणासाठी तरी त्या ठिकाणी अशा प्रकारचं असतं, फक्त ते योग्य वेळेला सापडलं पाहिजे, योग्य वेळेला त्यांचा मिलाफ झाला पाहिजे, योग्य वेळेला ते एकमेकांना आधार झाले पाहिजेत. किती सुंदर विचार, दमदार विचार, खूप खूप छान. ऐकूया तालुका दौंड पारगाव जिल्हा पुणे येथून अलगकार वायके शेख लिहितात. भाऊबंदी, जंगलात निवडणूक होती. आपला भाऊबंद म्हणून सर्व जणांनी कुऱ्हाडीस मत देऊन निवडून आणले. दुसऱ्या दिवशी त्याच कुऱ्हाडीने जंगल तोड सुरू केली. वा अलगकार वायके शेख, अप्रतिम भाष्य. म्हणजे आपण ज्याला निवडून द्यावा त्यानेच त्या ठिकाणी आपल्यावर घाव घालावा, आपण ज्याला निवडून द्यावा त्यानेच त्या ठिकाणी आपलं पाणीपत करावं, विश्वास गमवावा आणि त्यानेच त्या ठिकाणी लुटायला सुरुवात करावी. अलीकडच्या झालेल्या निवडणुकीचं परिपाट्य, अलीकडे झालेल्या निवडणुकीचं सगळं काही त्या ठिकाणी सारांश तुम्ही तुमच्या अलगमधून मांडलात. खरंच आहे, निवडायचं तरी कोणाला असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही, तो याच गोष्टीमुळे. वळ या पुढच्या अलगकडे आभाळ परिचय टोपण नावाने लिहिणाऱ्या अलगकार कविवर्य वैद्यराज भोपाळ त्र्यंबक देशमुख नाथसुदन पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळेतून लिहितात. एक 5 वर्षाचा मुलगा पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपल्या गावी आल्यावर गावातल्या बऱ्याच मातांनी त्याला माऊली म्हणून नमस्कार केला. अलगकार भोपाळ म्हणजे खरं म्हणजे भूचाल येतो अशा वेळेला. का आपण व्यक्तिपूजेच्या आहारी जातो? अर्थात इथे तुम्ही व्यक्तिपूजा नाही सांगितलेली, तुम्ही सशस्त्र भावनेने त्या ठिकाणी त्याला माऊली म्हटलेली आहे. पण खरंच पांडुरंग तुमच्याकडे आलाय तो माऊलीच्या पाया पडल्यानंतरच प्रसन्न होणार आहे का? त्या माऊलीला त्या ठिकाणी आपण केवळ त्या ठिकाणी त्या माऊलीचं हस्तांदोलन करून, प्रणाम करून, नमस्कार करून सुद्धा आपण ते सर्व मिळवू शकतो. पण कसं असतं ना, आपलं आराध्य दैवत महाराष्ट्राचं विठ्ठल आणि विठ्ठलाच्या चरणी आपण लीन होतोच. आणि मला तर असं वाटतं दुसरा भाग असा की तो मुलगा नाही आता, तो पांडुरंगाचं दर्शन घेऊन आल्यामुळे 5 वर्षाचं ते अपत्य, 5 वर्षाचं ते सुपुत्र तो गावासाठी आता खरंच माऊली बनलाय. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मला थोडीशी एक कलाटणी द्यावीशी वाटते. 5 वर्षाच्या मुलाला

ऐवजी वाया गेलेला 50-25 वर्षाचा मुलगा पांडुरंगाचं दर्शन घेऊन आल्यानंतर गावासाठी झटू लागला आणि मग तो माऊली झाला तर ते अधिक मस्त वाटलं असतं, अधिक छान झालं असतं. मी आपली माझी सूचना केली, लेखकाचे हक्क अबाधित आहेत, लेखकाचा भाव सुद्धा जबरदस्त आहे, कारण आपल्याला ठाई काही विठ्ठल दिसतोच. मुखी नाम विठ्ठलाचे आणि खरंच आपलं सर्वस्व आपण त्याला त्यागतो. चला तर ऐकूया तालुका जिल्हा पालघर येथून अलंकारचं दीपाली दिलीप पिंपळे लिहितात चिरेबंदी दुःख. शाळेतल्या मुलांना ती पोटतिडकीने शिकवत होती. त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून विद्यार्थ्यांसमोर सतत आनंदाने हसतमुखाने वावरत होती. वांझोटी म्हणून घेण्याचं चिरेबंदी दुःख तिच्या वाट्याला आलं होतं. अलंकार दीपाली, काही हरकत नाही हो, लोक हिणवतील. मी तर नेहमी मित्रांना माझ्या सांगतो, विद्यार्थ्यांना सांगतो, भुंकणारे कुत्रे भुंकत असतात, आपण लक्ष दिलं नाही की ते आपोआप बंद होतात. तुम्ही तुमचं काम करत राहा, शाळेतल्या मुलांना ती शिकवते हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे पवित्र कार्य ती करते. तिने तिचं दुःख बाजूला ठेवलंय म्हणून ती पोटतिडकीने शिकवते, जीव लावून शिकवते, आनंदाने शिकवते. दुःख ज्याचं त्याचं, ज्याच्या त्याच्यापाशी असतं, नाही का? मला वाटतं तिला मानाचा मुद्रा दिलाच पाहिजे आणि तिला सावध केलं पाहिजे. टक्क्या टोमण्यांनी दुखावू नकोस. टक्के टोणपे देणारे टोणगे असतात, त्या टोणग्या असतात, त्या सटवे असतात, त्यांचं काही ऐकू नको. बाई, तू तुझं काम नित्यनियमाने करत राह, खूपच छान. वळूया पुढच्या अलगकडे. मुलुंड मुंबई येथून अलंकार हेमंत कुलकर्णी हेमुकुल या टोपण नावाने लिहितात लख चांदण्या रात्री त्या तळ्याकाठी बसून चांदण चुरा न्याहाळ तासनतास बसणं हा तिच्या आवडीचा मनाला आनंद देणारे छंदच होऊन बसला होता गेल्या काही दिवसात. आजही तशीच ती बसली होती, पण आज ती आनंदी नव्हती, कारण काही केल्या तिचं मन स्थिर होत नव्हतं. मध्येच आलेल्या एका हवेच्या तरंगाने ते दृश्य ढवळून निघालं आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांप्रमाणेच हे सुद्धा मनोहर वास्तव नसून चांदण्यांचा प्रतिबिंबात्मक खोटा आभासच आहे याची जाणीव होऊन ती भानावर आली. ती उभी राहिली व डोळे मिटून घेऊन दीर्घ श्वास घेतला. स्वतःला त्या तलावातच झोकून देण्यासाठी सिद्ध होऊन तिने उडी मारली. अलंकार हेमंत, का उडी मारली? का आत्महत्या केली? आत्महत्या केली की ती त्या तलावामध्ये झोकून दिलंय तिने. सिद्ध होऊन तिने उडी मारली म्हणजे मला वाटतं झोकून दिलंय. झोकून देण्यासाठी सिद्ध होऊन तिने उडी मारली, आत्महत्या करण्यासाठी नाही, स्वतःला सिद्ध करण्यासाठी, त्या आयुष्याचा आनंद लुटण्यासाठी, असं आपण म्हणूया. तिने दीर्घ श्वास घेतलाय, काहीतरी विचार केलाय. आभासच आयुष्य तिला जगायचं नसेल म्हणून कदाचित एक शक्यता आत्महत्येची मला वाटली. कदाचित एकण त्या आभासात सुद्धा हळूहळू आपल्याला वास्तवाकडे आता जाता येईल, कल्पनेतून आपण बाहेर पडू, म्हणून ती आता त्या पाण्यातून पुन्हा एकदा बाहेर येणार आहे, असाही विचार असू शकतो. मला असं वाटतं असा विचार असू शकतो, असा विचार आपण करूया. अलंकार हेमंत, आमच्या ज्ञानामध्ये तुम्ही प्रतिक्रियेच्या रूपातून भर घालाल, प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे. बाकी तुमची अलक नसते, ती एक झलक असते तुमच्या स्वभावाची, ती एक झलक असते तुमच्या कल्पनेची, ती एक उत्तुंग भरारी असते तुमच्या वास्तवात असण्याची, पण तरीही कल्पनेच्या पाठीवर रचण्याची, खूपच छान. वळू या पुढच्या अलंकडे, जे आपल्याला पाठवले कोल्हापूर येथून अलंकार विद्या कुंभार यांनी. किती जुन्या साड्या जपून ठेवणार आहेस? तो वैतागत म्हणाला. काही दिवसाने तिने झोपताना गोधडी अंगावर घेतल्यावर मायेचा स्पर्श पुन्हा अनुभवला. अलंकार विद्या, मी नेहमी म्हणतो विद्या मलवडकर, विद्या कुंभार, सगळ्याच विद्या ज्या आहेत त्या विद्या असं काही लिहितात की आम्हाला विद्या मिळते, म्हणजे आम्हाला ज्ञान मिळतं. खरंच आहे, त्या साडीतल्या उभेचा, त्या साडीतल्या उबदारपणाचा स्पर्श ज्यावेळेला मिळतो ना, त्यावेळेला सगळं आयुष्य बदलून जातं. खूप छान मांडणी आहे, खूप छान. आणि जपून ठेवल्या म्हणून काय झालं, तिचा योग्य उपयोग होणारच आहे. वळूया कलबुर्गी कर्नाटक येथून अलंकार शोभा रामदुर्ग लिहितात निवृत्तीनंतर मुलं परदेशात, 2-2 वर्ष भेटीगाठी होत नसत, घर खायला उठायचं.

नंतर पुढे काय? अनाथ गरजू मुलांच्या सेवेचा विडा उचलला त्या दोघांनी. अलंकार शोभा, संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुम्हाला पैकीच्या पैकी गुण, तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. कारण घर खायला उठलं ते परदेशी गेलेत, पंख फुटलेत, पंखामध्ये बळ आलंय ते संचार करणार. आता आपण माघार न घ्यायची, आपण त्या ठिकाणी आपलं काम करत राहायचं आणि आपण आपल्या सेवेमध्ये स्वतःला मशगूल करून घ्यायचं, व्यग्र करून घ्यायचं. तीच आपली आता जमेची बाजू आहे. वळू या पुढच्या रक्कम जे आपल्याला पाठवले. अमरावती येथून अलंकार सुलभा गोगरकर, शेजारी वर्षांवरचे गुजरात मध्ये. काही दिवसांनी आमची भाडेकरून आलेली ती तुटक तुटक अर्ध गुजराती बोलायची. आम्ही तिच्या ढेरगुजरी भाषेला हसायचो. काही दिवसात ती छान गुजराती शिकली आणि आम्ही तसेच, खरंच आहे आम्ही तसेच मराठी शिकलो असं तुम्हाला कदाचित म्हणायचं असेल, किंवा आम्ही तसेच राहिलो असंही तुम्हाला कदाचित म्हणायचं असेल. पण कधीही कोणाच्या भाषेला हसू नये एवढं नक्की. नागपूर येथून अलंकारचं स्वप्ना प्रशांत जगदळे लिहितात सरड्याचे रंग. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या तिने हुंडाविरोधात लोकांनी जनजागृती केली. घरी मात्र तिच्या नवविवाहितेच्या सुनेने हुंड्याच्या दाताला कंटाळून आत्महत्या केली. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, बोले तैसा न चाले त्याची ओढावी पावले. मी तर म्हणतो मस्तकच फोडलं पाहिजे अशांचं. अशांना त्या ठिकाणी चांगलं ठणकावलं पाहिजे, भर चौकामध्ये तापकाचे फटके दिले पाहिजेत. कारण काही माणसं असतात सरड्याचे रंग जसे बदलतात, म्हणजे सरडा सुद्धा लागत असेल याने बदललेले रंग पाहून. कुठे जाऊ नका, पॉपकॉर्न घ्या, चहा द्या, मी परत येतो. ऐकत राहा पुढे आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: लोकप्रिय रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आज जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलकची झलक मध्ये। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज 15 मार्च 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 195। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, तुमच्या उदंड प्रेमामुळे आतापर्यंत आपण 195 प्रयोग करू शकलो। यामागे माझे सगळे अलंकार मित्र मैत्रिणी आहेत, माझे सगळे अलंकार रसिक श्रोते आहेत आणि कळत नकळतपणे मला पाठिंबा देणारे, माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे माझे सगळेच मित्र आहेत। पुणेरी आवाज 107.8 FM मला मिळालेला आतापर्यंतचा हा भक्कम पाठिंबा आरजी जगदीश कधीच विसरणार नाही आणि म्हणून आपण या अलग इतक्या अलग पाठवू शकलो, इतक्या अलग आपल्यापर्यंत कार्यक्रमामध्ये पोहोचू शकल्या। म्हणजे जरी प्रत्येक प्रयोगामध्ये आपण 20 अलग सरासरी जरी पकडल्या तरी 200 × 20 म्हणजे जवळजवळ 4 ते 4500 अलग आतापर्यंत आरजे जगदीशला सादर करण्याचा बहुमान लाभलेला आहे। अलग कपिल रसिक श्रोते हो, धन्यवाद। आणि आजच्या प्रयोगात आतापर्यंत तुम्ही दर्जेदार अगदी मन लुभावणाऱ्या अलक ऐकले असतील। आता आरजे जगदीश अधिक वेळ न घालवता वळतोय पुढच्या अलककडे। ज्या अलक आपल्यापर्यंत संकलित करून पाठवले आहेत, 4 अलक आपल्यापर्यंत संकलित करून पाठवले आहेत, कल्याण येथील अलंकार निखिल प्रमोद कोलते। अलंकार निखिल, त्या दिवशी जयम पटेल महाविद्यालयातील तुमचं व्याख्यान अतिशय सुंदर झालं आणि तुम्ही सुवर्ण संधी साधलीत आणि संधीचं सोनं केलं। खूप खूप तुमचं अभिनंदन। अशाच प्रकारे आपल्या वक्तृत्वाचा कर्तृत्वाचा ठसा उमटवत राहा। ऐकूया पहिली अलक जी आपल्याकडे निखिल कोलते यांनी पाठवले, पण ती अलक आहे विले पार्ले येथील अलंकार कुमारी मानसी संतोष मनाली पंडित। अलंकार मानसी लिहितात, त्याने आयुष्यात अनेकांना दुखावलं होतं, मरणापूर्वी लिहिलं क्षमेसाठी मी सर्वांना शोधलं पण कोणालाच सापडलं नाही, शेवटी स्वतःला क्षमा केली। अलंकार मानसी, मला प्रश्न पडला दुखवायचंच का? मी माझ्या आयुष्यामध्ये ना एक नियम करून ठेवलाय की शक्यतो म्हणजे 99.99% कोणालाच दुखवायचं नाही। मनापासून सांगतो की जमेल तेवढं गोड भाषेमध्ये, लाघवी भाषेमध्ये, चांगल्या शब्दांमध्ये प्रत्येकाबरोबर संवाद साधायचा, मग अशी वेळ येत नाही। पण मला एक गोष्ट आवडली, क्षमेसाठी ते मी सर्वांना शोधलं हे अत्यंत महत्वाचं आहे, म्हणजे पश्चाताप झालाय ही गोष्ट महत्वाची आहे। वळ या पुढच्या अलककडे। या सर्वांग सुंदर भाषिक सौंदर्याने, आशय सौंदर्याने नटलेल्या अलक नंतर आजचे जगदीश वळतोय कल्याण येथील अलककार निखिल प्रमोद कोलते लिहितात, दोघांना एकांत मिळावा म्हणून रमणीय स्थळी फिरायला गेले, मात्र क्षणात वाटा वेगळ्या झाल्या। न पचणारे कटू सत्य दोघे पचवण्याचा प्रयत्न करत होते। अलंकार निखिल, तुमची अलग बोलते, तुमची अलग शक्यता मांडते, तुमची अलग अनेक अर्थवाचक असते। नेमकं काय झालं असेल? एकांत मिळावा म्हणून फिरायला गेले आणि मग त्या दोघांचं आधीची काही प्रकरण कळली असतील आणि ती दोघांना आवडली नसतील, किंवा दोघांनी एकमेकांपासून लपवलेलं काहीतरी रहस्य एकमेकांना कळलं असेल म्हणून त्यांच्यामध्ये ताटातूट झाली। पण मी म्हणतो समजून का नाही घेतलं एकमेकांना? एकमेकांना समजून घेतलं असतं तर कदाचित दोघेही पचवण्याचा प्रयत्न करायच्याऐवजी पचवलं असतं आणि क्षणात वाटा वेगळ्या झाल्या नसत्या, ते आणखीन पुढे थांबू शकले असते। पुढची अलग आहे, अलंकारचं विनिता कदम कांदिवली येथून लिहितात, अर्थात ही अलग पाठवली आपल्यापर्यंत संकलित करून अलंकार निखिल यांनी। अलंकार विनिता लिहितात, समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्याचा वावर होता, आयुष्यात कधी चुकूने दुष्कर्म न करणारा, निवृत्त होताना उजळ माथ्याने बाहेर पडला होता, कायम कुटुंबाच्या भविष्यासाठी झटणाऱ्या त्याने अचानक शेवटचा श्वास घेतला कारण त्याच्याच घरात मुलांकडून त्याला चोर ही उपाधी दिली गेली। अलंकार विनिता, मला विवा शिरवाडकरांचं नटसम्राट हे नाटक आठवलं आणि त्यातला काही अप्पासाहेब बेलवलकरांचा तो प्रसंग आठवला जेव्हा नलू त्यांच्यावर

चाळ घेते आणि आपलं कोकरू आपल्याला चोळीचा आळ घेते, म्हणून ते खच्ची होतात आणि घर सोडून निघून जातात. पण असं का करतात? मुलं पोटचे गोळे, मला असं वाटतं यांचं जर भविष्य कळलं असतं, हे आरोप करण्यात असं कळलं असतं, तर त्यावेळेला आई वडिलांनी त्याच वेळेला गळ्याला नख लावलं असतं का? नसतं. तरी त्या ठिकाणी नानाचं मोठं केलं असतं, कारण शेवटी ते आई वडील आहेत. आता वळतोय आमचे जगदीश आदर्श, ज्यांना मी मानतो आदर्शवत, ज्या लेखन करतात, ज्यांचं लेखन म्हणजे तुमच्या आमच्यासाठी एक प्रकारचं आदर्श वस्तुपाठच असतो. काय लिहावं, कसं लिहावं, काय लिहू नये, कसं लिहू नये, याचं उत्तम उदाहरण असलेल्या अलंकार डॉक्टर सौ निलांबरी गानू, राजगुरुनगर पुणे. आणि शिवाय त्यांचा या वयातला उत्साह तर दणक्यात आहे, कारण अजूनही ताकद त्यांच्या मणक्यात आहे. अलंकार निलांबरी लिहितात, अरे मला तू कोणाच्या हातचे जेवण आलास जात तरी विचारली का? आपण दशग्रंथी ब्राह्मण आहोत. मुलगा म्हणाला, देवळातील देवीला का कुठे जात असते? कारण ती मला लेकरा जेव म्हणाली. अलका निलांबरी, तुम्हाला काय करू काय? किती किती मानाचा मानाचा मुजरा देऊ? अलक निखिल, तुम्हालाही मानाचा मुजरा, कारण तुमच्यामुळे ही उत्तम अलक अलक निलांबरीने पाठवली, नाही त्या माझ्या रुसल्या आहेत, त्या मला थेट अलक पाठवतच नाहीत. असं का करतात मला माहीत नाहीये. अलक निलांबरी खरंच देवा ती देवी म्हणाली, लेकरा जेव. आणि देव मानत नाही दुष्टास्पृश्य, तर आपण का मानायचं? किती उत्तम विचार अलकप्रेमी रसिकच होतो. अशा एकापेक्षा एक भारी अलक अलक निखिल यांनी संकलित करून पाठवल्या. अलक निखिल खूप खूप धन्यवाद. आरजे जगदीश वळते पुढच्या अलककडे. हृदय जॉकी या टोपण नावाने लिहिणाऱ्या अलककार श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मथामले तथा दादा साहेब छंदोगमाच्या आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे येथून लिहितात, आज तिच्यासाठी दोन शब्द लिहावे असे वाटले, उद्या परत तिला वेळ असेल की नाही माहीत नाही. अलंकार अमरदीप, तुमची अलक 8 मार्च 2026 साठी, अर्थात जागतिक महिला दिनासाठी, आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी. पण ही केवळ 26 साठी नाहीये, ही नेहमीसाठीच आहे. तुमची अलक कालातीत आहे, तुमची अलक सार्वत्रिक आहे, तुमची अलक सार्वकालिक आहे, आणि तुमची अलक सर्वसाक्षी आहे. कारण तिच्यासाठी दोन शब्द लिहावे ते वाटले हा तिचा विजय आहे, आणि तिला वेळ मिळणार नाही हा त्याचा पराभव आहे. तिला वेळ मिळणार नसेल तर तू तिचं काम थोडस हलकं का करत नाहीस? असा एक हलकट प्रश्न माझ्या मनात आला, आणि तो येतोच कारण मी समीक्षक आहे, मी थोडस परीक्षण करत असतो, आणि मला असं वाटतं की तिला आपण थोडस हलकं काम तिचं केलं तर कदाचित ती नक्कीच चांगलं लिहू शकेल आणि तीही स्वतःसाठी वेळ देऊ शकेल. पण अलग करा अमरदीप, तुमची अलग जबरदस्त आहे, तुमची अलग म्हणजे नंदादीप आहे. आर जे जगदीश वळतोय अलंकार श्री बाळमाने आरके नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून लिहितात, मनातील भावना लेखणीतून व्यक्त करण्याची एकदा त्याला खूप इच्छा झाली. शब्दांचा फापट पसार न करता लेखणीने त्याला मोलाची साथ दिली आणि त्याच्या पहिल्या कवितेचा जन्म झाला. अलंकार बाळ, मी असं म्हणतो तुम्ही अलंकचे बाप आहात याच्यासाठी, कारण तुम्ही बघा ना, शब्दांचा फापट पसार खरंच आहे. कविता म्हणजे नोहे डोंबाऱ्याचा खेळ, नोहे फक्त शब्दांचा मेळ. कविता म्हणजे फक्त शब्दांचा मेळ नसतो, कविता बोलते, कविता सांगते, कविता मांडते, कविता त्या ठिकाणी बरंच काय काय मांडत असते, सांगत असते, कविता कविता असते, कविता त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी व्यक्त करून देत असते. तो भावनांचा पसारा नसतो, तो शब्दांचा पसारा नसतो, तो शब्दातून झालेला भावनांचा निचरा असतो. कविता म्हणजे जणू विजेचं सळसळत रक्त, असं मी स्वतः एका कवितेमध्ये माझ्या म्हटलेलं आहे. आजचे निर्देशवरचे पुढच्या अलंकडे दिग्रस यवतमाळ येथून अलंकार अरुणा दुद्दलवाद लिहितात, कोर्टात नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाह संपन्न झाला. एकमेकांना हार घातले, पेड्यांनी तोंड गोड केले, दोघांनी आपापला चष्मा स्वच्छ पुसून एकमेकांकडे मिश्किलपणे बघत समाधानाचा कटाक्ष टाकला. हातातील काठी कोपऱ्यातून प्रसन्नपणे हसली. वा वा अलंकार अरुणा, मानाचा मानाचा मुजरा, त्या वृद्धांचं लग्न झालं म्हणून चष्मा पुसला म्हणून, म्हणजे आता चष्म्यातून फक्त त्या ठिकाणी एकमेकांकडे चांगलंच बघायचं, भूतकाळ विसरायचा, आणि भूतकाळाची चष्म्यावरची धूळ जरी काढून टाकली

किती सुंदर हो आलं करुणा वृद्धांची करुणा तुम्हाला कळली, खूपच छान, तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. वळू या पुढच्या आलकडे. रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून लिहितात अलंकार चौक क्षितिजा कुलकर्णी. आरसा. आज सर्व घरातून हात फिरवला पण आरशावरून नाही. का बरं अलंकार क्षितिजा आरशावरून का हात फिरवला नाही? आरशालाही बरं वाटलं असतं. आरशावरून हात फिरवायची हिंमत नाही की काय? कारण आरसा खरं दाखवतो. आरसा हा स्त्रीचा खरा मित्र असतो आणि मग स्त्रीला जे दाखवलं जाईल ते तिला कदाचित नको असेल. पहिला पांढरा केस असू शकेल. तुमची अलग असते छोटी पण गोष्ट सांगते मोठी. गेल्या वेळेला अलग पाठवून ठेवली होती गडचिरोली येथील सोनापूर कॉम्प्लेक्स मधील अलगकर उपेंद्र रोहनकर यांनी. पण अलगकर उपेंद्र वेळेच्या आधी वेळेच्या नंतर आपलं काहीच चालत नाही, म्हणून तुमची अलग घेतली नव्हती. पण तुम्ही समजदार आहात. सूचना आल्यावर तुम्ही पुन्हा अलग पाठवलीत आणि वर लिहिलं की सूचना आल्यानंतर पाठवतोय, आता ती स्वीकारावी. वा अलगकर उपेंद्र, तुम्हाला पैकीच्या पैकीचे गुण. अलकर उपेंद्र लिहितात, तुझ्यात माझी मुलगी बघते ग. ओ रक्तगटाच्या मुली फार कमी असतात सासूबाई, आणि बाहेरच्या रक्ताला शरीरात एक ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतो. आणि शरीरात रक्त संचलन नीट होण्यासाठी हृदयाचे कप्पे लवचिक असावे लागतात तुमच्यासारखे. वा अलकर उपेंद्र मानाचा मानाचा मुजरा. नांदा सौख्य बरे, भांडण जराही नाही बरे. वा किती छान मस्त. म्हणजे अशा सासवासून असतील तर ती मुलगी बघेल आणि ती आई बघेल, आणि आई आणि मुलगी भांडतात तशा त्या भांडतील. पण सासवासुनासारखं भांडून त्या पुरुषाला विचारायला कुणाची बाजू घ्यावी अशा प्रकारचं धर्मसंकट टाकणार नाहीत एवढं नक्कीच. वळूया पुढच्या अलगकडे. होमगाव सातारा येथून लिहितात अलकर रघुनाथ आनंदराव भिसे. सगळे मजेत व मस्तीत खेळत होते, एकमेकांना रंग लावून आनंद देत आणि घेत होते. तो अचानक जवळ आला. तो तिच्या आयुष्याचा बेरंग करून गेला. फटके द्या अलका रघुनाथ, फटके द्या त्याला, फटके जळजळी निखारा घ्या आणि त्याने पोळून काढा त्याला. कारण तिचा काय दोष? ती तो रंग स्वीकारते, तिच्या रंगामध्ये गुंतली आहे. आणि अचानक रंगाचा बेरंग करणारा तो हरामी, तो हलकट, तो वासनांध त्याला त्या ठिकाणी जाहीरपणे फासावरच लटकवलं पाहिजे. रंगाचा बेरंग करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सूट देऊ नये. त्याच्या आयुष्याचा चौरंगच केला पाहिजे. अलकप्रेमी रसिकृष्ण होते. खरंच पुरुष कधी सुधरेल? अर्थात काही पुरुष, मुठभर पुरुष, पण त्या पुरुषांमुळे स्त्रियांचं आयुष्य खच्ची होतं. महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण या संकल्पना, स्त्री पुरुष समानता या संकल्पना मग फक्त कागदावर राहतात. असं होऊ नये. खूप खंत वाटते, खूप वेदना होते, यातना होते. आज जगदीश वळते पुढच्या अलगकडे. जी पहिल्यांदाच आपल्यापर्यंत अलग पाठवले अलगकर प्राध्यापक मंगेश माधव देवडे, रा ब नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर तालुका, श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर. अलगकर प्राध्यापक मंगेश, प्रथमच अलग अलगच्या कार्यक्रमात पाठवल्याबद्दल. अलगच्या कार्यक्रमात म्हणजेच अलगची झलक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. नवे नवे अलगची झलक या कुटुंबात तुमचं सहर्ष स्वागत. परिचारक पाठवल्याबद्दल अभिनंदन, धन्यवाद. आणि नियमितपणे अलग पाठवा म्हणजे दर 15 दिवसानंतर. प्रवास. अलगकर मंगेश लिहितात प्रवास. चैत्राची उन्न त्याच्या अनवाणी पायानं चटके बसत होते. अजून मैलभर चालायचं होतं, देह घामाघूम झाला होता. पण इतक्या डोक्यावर भला थोरला ठग सरकला आणि त्याला जाणीव झाली आपल्याही पाठीवर आईचा हात फिरल्याची. वा अलकर मंगेश अप्रतिम. अलकर मंगेश, आमच्या महाविद्यालयामध्ये 11 एप्रिलला आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे आणि तुम्ही पेपर म्हणजे शोध निबंध सादर करण्यासाठी आमच्या महाविद्यालयात यावं असं मी तुम्हाला आमंत्रण देतो आणि तुमचं स्वागतही करतो. खरंच तुमची अलग नाहीये ही, तर तुमची आईची आठवण सांगणारी ही गाथा आहे, ही स्मरण गाथा आहे, ही आईच्या मायेची, आईच्या प्रेमाची, आईच्या स्नेहाचं आणि आईच्या सर्वस्वाचं असलेलं दान आहे. खरंच आई गेली तरी आठवत राहते, कारण आई रूपाने वेगवेगळ्या आपल्या आजूबाजूलाच असते, नाही का?

तुम्ही रसिकच होते हो, तुमच्या आलोक घेता घेता वेळ कशी निघून जाते कळत नाही, घड्याचे काटे सरकतात, जाणीव होते निघायची वेळ झाली, परतीची वेळ झाली, कुठेही जाऊ नका, एकत्र पुणेरी आवाज आनंदीरा आनंद लुटा, पुन्हा येईन 22 मार्च 2026 ला।

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद.
1: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: बात पुराणी बडी सुहानी, मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट, साहित्य, संगीत, गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टॅल्जिक खजिना.
3: बात पुराणी बडी सुहानी,
2: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी.

नमस्कार मित्रांनो, बात पुरानी बळी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, आमच्या रेडिओ चॅनलवरून युनिसेफ आणि रेडिओ पुणेरी आवाज यांच्या वतीने ज्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे त्याविषयी आपण ऐकलं असेलच. या स्पर्धांना आपला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अजूनही या स्पर्धेमध्ये आपण सामील होऊ शकता. वेळोवेळी ऐकत रहा 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, बात पुरानी बडी सुहानी या कार्यक्रमात आज आपण संगीतकार खय्याम यांच्याविषयी बोलणार आहोत. मित्रांनो, फिर सुबह होगी, शोला और शबनम, उमराव जान, कभी कभी, त्रिशूल, नूरी या सर्व चित्रपटांना संगीत खय्याम यांचं होतं. त्यातली गाणी आजही तुमच्या आमच्या लक्षात आहेत. वो सुबह कभी तो आएगी, पर्वतों के पेड़ों पर शाम का सवेरा है. त्यानंतर उमराव जानमधली आशा भोसले यांनी गायलेली गाणी दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए, त्रिशूल या चित्रपटातली गाणी तुमच्या आमच्या सर्वांच्या ओठावर असलेली गाणी आहेत. या संगीतकार खय्याम यांचं गेल्या वर्षी 19 ऑगस्टला निधन झालं. कालच त्यांचा पहिला स्मृती दिन होता. त्यानिमित्तानं आपण या चॅनलवरून अनेक गाणी खय्याम यांनी स्वर देखील ऐकली असतीलच. मित्रांनो, मोहम्मद जहूर खय्याम हाशमी असं त्यांचं नाव होतं. सारं जग त्यांना संगीतकार खय्याम या नावाने ओळखत असे. वर्षानुवर्षे आपल्या अप्रतिम संगीताने मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि रसिकांना आपल्या संगीताची वेड लावणाऱ्या, प्रेमाची अनुभूती सर्व वयोगटातील कानसेनांना देणारे आणि संगीतातून रसिकांना तृप्त करणारे संगीतकार म्हणजे संगीतकार खय्याम. खय्याम यांना संगीतकार बनायचे नसून अभिनेता बनायचे होते. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1927. ते 10 वर्षाचे असतानाच आपल्या गावातील घर सोडून ते दिल्लीत आपल्या काकांच्याकडे राहायला आले. तेथेच राहून त्यांनी आपले करिअर घडवण्याची स्वप्ने बघितली. पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मुंबईत आल्यावर ये है जिंदगी या चित्रपटात त्यांनी भूमिका देखील केली. 1947 मध्ये आपल्या करिअरला प्रारंभ केल्यानंतर पहिल्या 5 वर्षाच्या काळात त्यांनी शर्माजी या टोपन नावाने 4 चित्रपटांना संगीत दिले होते. अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून आपल्या करिअरला प्रारंभ करण्यापूर्वी त्यांच्यासमोर अनेक दिग्गज संगीतकार त्यांच्यासमोर होते. नौशाद होते, शंकर जयकिशन होते, ओपी नय्यर होते. पण या सर्वांमधून त्यांनी आपल्या संगीताची एक वेगळी वाट चोखाळली होती. त्यांनी 40 वर्षाच्या कारकिर्दीत 50च्या दशकात चित्रपटाला खऱ्या अर्थाने संगीत द्यायला सुरुवात

या 40 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 50 हून अधिक चित्रपटांना संगीत दिलं होतं. त्यांनी या कलाक्षेत्रातील समकालीन आणि दिग्गज मंडळींसोबत काम केले होते. त्यांच्या कामावर मिर्झा गालिब, दाग वली साहेब, अली सरदार जाफरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, शहरियार या गीतकारांसोबत त्यांची चांगली जोडी जमली होती. एकाहून एक श्रेष्ठ अशा गीतकारांसोबत खय्याम यांनी संगीतकार म्हणून काम केलेले आहे. आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीतील मजरू सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, जानिसार अख्तर, शहरियार, गुलजार, नक्ष लालपुरी, हसन कमाल यांच्या समोर त्यांचे गाणी भरपूर गाजली होती. हे गीतकार व खय्याम यांनी एकत्रित केलेल्या कामाला प्रचंड असे यशही लाभले आणि लोकप्रियता देखील लाभली होती. खय्याम हे गेली 70 हून अधिक वर्षे संगीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. खय्याम यांनी 70 आणि 80च्या दशकातील चित्रपटांना अतिशय श्रवणीय असे संगीत दिले होते. संगीतकार खय्याम यांनी आपल्या अनेक गाण्यांनी कारकिर्दीत अक्षरशः सुवर्णकाळ निर्माण केला आणि हिंदी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. 4 दशकातल्या नाविन्यपूर्व संगीताने रसिकांनी मोहून टाकले. कभी कभी, बाजार, त्रिशूल, नूरी, आखरी खत, शगुन, फिर सुबह होगी या चित्रपटांनी अक्षरशः इतिहास निर्माण केला. या सर्व चित्रपटांना खय्याम यांच्या संगीताचा परिसस्पर्श लाभला होता. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी 2007 साली खय्याम यांना संगीत नाटक अकादमीने सन्मानित करण्यात आले होते. उत्तर प्रदेश सरकारने संगीतकार नौशाद अली स्मृती पुरस्कार त्यांना प्रदान केला होता. या पुरस्काराचे ते पहिले लाभार्थी होते. भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार देऊन खय्याम यांचा यथोचित गौरव केला होता. खय्याम यांना उमराव जान आणि कभी कभी या चित्रपटासाठी 3 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर या देखील उत्तम गायिका होत्या. जगजीत कौर यांनी नवोदित गायक संगीतकार यांच्या मदतीसाठी खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एक संस्था स्थापन केली होती. या ट्रस्टच्या माध्यमातून खय्याम यांनी आपल्या वाढदिवसाला 12 कोटी रुपयाची देणगी दिली होती. या ट्रस्टच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील गरजू कलाकार आणि तंत्र सहाय्य करणाऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. खय्याम हे अतिशय दानशूर होते. ते जितके चांगले संगीतकार होते तितकेच चांगले व्यक्ती देखील होते. खय्याम यांच्या अनेक गीतांनी तुम्हा आम्हा रसिकांचं भावविश्व समृद्ध केलेलं आहे. मित्रांनो, संगीतकार खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आजही रसिकांच्या मनात ताजी आहेत. न जाने क्या हुआ, एक ऐसा दर्द हुआ, फिर छिड़ी रात बात फूलों की, दिखाए दिए यूं इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, करोगे याद तो हर बात याद आएगी, मैं पल दो पल का शायर हूं, तुम्हारी पलकों की चिलमनों में ये क्या छुपा है सितारों जैसा, बहारो मेरा जीवन भी संवारो, हजार राहें मुड़ के देखी कभी न कोई मंजिल आई, जीत ही लेंगे बाजी हम, करोगे याद तो हर बात याद आएगी, दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए, ऐ दिले नादान, या असंख्य गाण्यांनी रसिकांचं भावविश्व समृद्ध झालंय. ठहरिये होश में आलू तो चले जाइएगा हे गाणं असेल. या गाण्याने तर एका पिढीवर साम्राज्य केलं होतं खऱ्या अर्थानं. त्यानंतर तलत महमूद यांचा श्याम ए गम की कसम, आज गमकी है, आभिजा आभिजा आज तेरी कसम. मित्रांनो, खय्याम या संगीतकारावर जितकं बोलावं तितकं कमीच आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। परवाच 18 ऑगस्टला गीतकार गुलजार यांचा

वाढदिवस साजरा झाला. वयाची 86 वर्ष त्यांनी पूर्ण केली. 1963 सालापासून चित्रपटामध्ये ते आहेत. त्यांनी अनेक गाणी जशी लिहिली तशीच अनेक चित्रपट देखील त्यांनी दिग्दर्शित केले होते. आज आपण ऐकणार आहोत गुलजार यांच्या पहिल्या चित्रपट गीताच्या मेकिंगची कहाणी. मित्रांनो, आपल्या अप्रतिम रचनात भावरम्य शब्दांच्या छटांमधून मनाला लुभावणारी गाणी देणारे गीतकार म्हणजे गुलजार. बिमल रॉय यांच्या बंदिनी या सिनेमाकरिता पहिल्यांदाच त्यांनी गीतलेखन केलं होतं. त्यांच्या रुपेरी प्रवेशाची ही भावस्पर्शी आठवण. या सिनेमाच्या वेळी काहीतरी क्षुल्लक कारणावरून गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार सचिंदा यांच्यात मतभेद झाले होते. त्या दोघांमधील संवाद थांबला होता. आता दिग्दर्शक बिमल रॉय यांची मात्र अडचण झाली होती. त्यांना ज्या सिच्युएशन करता गाणं हवं होतं ते काही केलं त्यांना मिळत नव्हतं. त्याकाळी गुलजार मुंबईत स्ट्रगलर होते. ते चक्क एका गॅरेज काम करीत असले तरी पहिलं प्रेम हे साहित्यावरच होत. शैलेंद्रसोबत त्यांची मैत्री होती कारण ते दोघेही बॉम्बे यूथ कॉयर या संघटनेचे सदस्य होते. या संघटनेची प्रमुख किशोर कुमार यांची पहिली पत्नी रुमादेवी होती. शैलेंद्रने गुलजार यांना बिमल रॉय यांना भेटण्यासाठी पाठवले. गुलजार बिमल रॉय यांच्याकडे गेले. त्यावेळी ते त्यांचे सहाय्यक देवू सेन यांच्यासोबत बसले होते. जुजबी विचारपूस झाल्यानंतर बिमलदांनी देवूला बंगालीत विचारले, भद्रलोक वैष्णव कविता जानी? देवूसेन हसले आणि हसत हसत ते बिमलदांना म्हणाले, दादा गुलजार को बंगाली समजती है. आता मात्र बिमल रॉय ओशाळल्या गेत झाले. मग त्यांनी गाण्याची सिच्युएशन त्यांना सांगितली आणि सचिनदेव बर्मन यांच्याकडे पाठवली. गुलजार आणि सचिनदेव बर्मन यांची ती पहिलीच भेट होती. त्यावेळी तिथे पंचम अर्थात आर डी बर्मन देखील होते. दादांची ट्यून तयार होतीच, त्यावर फक्त शब्द लिहायचे होते. गुलजारांना शब्द लिहायला काहीच वेळ लागला नाही. गाणं तयार झालं, आता ते बिमल रॉय यांना ऐकवायचं होतं. सचिनदांनी गुलजारांना विचारले, क्या आप गा सकते हो? बिमलदा को गाना सुनाना है. गुलजार म्हणाले, नहीं, गाना मेरे बस की बात नहीं. त्यावर सचिनदेव बर्मन म्हणाले, उडी बाबा, तुम कैसा भी गा के सुनाएगा, हमारा अच्छा ट्यून रिजेक्ट हो जाएगा. गुलजारांना थोडंसं वाईट वाटलं, पण कलावंतांचं आपल्या निर्मितीवर किती प्रेम असतं हे त्यांना ठाऊक होतं. आणखी एक अडचण होती. बिमल रॉय म्हणाले, वो शरीफ घराणे की लडकी घर के बाहर जाकर कैसा ना गाएगी. सचिनदांना ते गाणं आउटडोरच शूट व्हावं असं वाटत होतं कारण त्यांनी इंटरल्यूडमध्ये निसर्गातील आवाज वापरले होते. यावरून बरीच चर्चा झाली आणि बिमलदांचे सहाय्यक देबू सेन यांनी तोडगा सांगितला. ते म्हणाले, दादा वो लड़की अपने घर में पिताजी के साथ रहती है, कौन सी जवान लड़की पिता के सामने नाचते गाएगी. ही मात्रा आता लागू पडली होती. बिमलदा म्हणाले, अब तो लड़की बाहर जाकरी गाएगी. बिमलदांना गाणं आवडलं, विशेषतः या गाण्यातील स्त्री सुलभ लज्जा, त्यांची भावनिक आंदोलने त्यांना खूप आवडलं. आणि गीतकार गुलजार यांचं पहिलं गाणं रसिकांच्या पुढे आलं. या गाण्याचे बोल होते, मोरा गोरा अंग लैले.

मोह श्याम रंगत इथे. एका गाण्यावर किती बारकाईने आणि सर्व बाजूने चर्चा होत असते ते पहा. उगाच नाही मित्रांनो, हे गाणं 50-50, 60-60 वर्ष रसिकांच्या मनात कायम टिकून राहतात. गुलजार यांच्या पहिल्या गाण्याच्या यशानंतर त्यांची जी घोडदौड सुरू झाली ती आस्था गायत चालू आहे. मित्रांनो, गुलजार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांनी सिनेमासाठी लिहिलेलं पहिलं गाणं मोरा गोरा अंग लैले मोहे श्याम रंग दई दे हे ऐकूयात. त्याचप्रमाणे आपण गुलजारचं आणखी देखील एक गाणं ऐकूयात.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: कुठे जाऊ नका, ऐकत रहा 107.8 रेडियो पुणेरी आवाज। मित्रांनो, बात पुरानी बड़ी सुहानी या गाण्याच्या कार्यक्रमातील अखेरच्या टप्प्यामध्ये आपण एका गायिका अभिनेत्री आणि तिच्या मनातील हॉलिवूडचा सुपरस्टार यांची एक कहाणी ऐकणार आहोत। मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8। मित्रांनो, ही कहाणी आहे जुन्या जमान्यातील गायिका आणि अभिनेत्री सुरैया यांची। मित्रांनो, संगीताच्या क्षितिजावर लता मंगेशकरचा उदय होण्याच्या अगोदर ज्या पार्श्वगायिकांनी आपल्या स्वराने रसिकांवर अवीट गोडीची छाप पाडली होती त्यात गायिका सुरैया यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल। ती केवळ गायिका नव्हती तर उत्तम अभिनेत्री देखील होती। अभिनेता देव आनंद सोबत तिची अधुरी प्रेम कहाणी आठवून आजही जुने रसिक हळहळतात। या सुरैयाला त्या काळातील हॉलिवूडचा सुपरस्टार ग्रेगरी पॅक प्रचंड आवडायचा। गुड्डी सिनेमात जया भादुरी जशी धर्मेंद्रच्या रुपेरी प्रतिमेवर लुब्ध असायची तशीच काहीशी अवस्था सुरैयाची होती। ती देवानंदमध्ये ग्रेगरी पॅक शोधायची, देवानंदला देखील त्याच्यासारखी स्टाईल करायला सांगायची, त्याच्यासारखी हेअरस्टाईल देवानंद आपल्या सिनेमातून करत होता। तर तिच्या या भन्नाट ग्रेगरी प्रेमाचा एक मशहूर किस्सा आहे। मित्रांनो, विख्यात दिग्दर्शक फ्रँक काप्रा एकदा मुंबईत आले होते तेव्हा सुरैया त्यांना भेटायला गेली होती व स्वतःचा एक फोटो त्यांना देऊन हा फोटो ग्रेगरी पॅक पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी दिली। तिच्यातील इनोसन्स आणि ग्रेगरीच्या प्रतिमेचे आकर्षण बघून त्यांनी ते काम आनंदाने स्वीकारले। पुढे त्यांनी तिचा फोटो ग्रेगरीला दिला। मित्रांनो, खरी गंमत पुढे आहे। 1954 साली एका सिनेमाच्या शूटिंगसाठी ग्रेगरी पॅकला श्रीलंकेला जायचे होते, त्याकरता तो मुंबईत आला होता। त्याचे फ्लाईट पहाटे होते। रात्री एका पार्टीत त्याची भेट पाकिस्तानचे अभिनेते अल नसीर जे सुरैयाचे काका होते त्यांच्याशी झाली। त्यांनी ग्रेगरीला सांगितले, माझी एक पुतणी अभिनेत्री आहे जी तुमच्या सिनेमाची फार मोठी दिवाणी आहे, तुम्ही तिला भेटाल का? त्यावेळी रात्रीचा 1 वाजून गेला होता। पहाटेच्या विमानाने कोलंबोला त्यांना जायचे होते। ग्रेगने विचारले, आत्ता इतक्या रात्री अवेळी? त्यावर अल नासिर म्हणाला, भेट होणं महत्वाचं आहे, काळजी करू नका। तडक दोघेही ताजमधून बाहेर पडले आणि थेट मरीन ड्राईव्हच्या सुरैयाच्या घरी पोहोचले। दारावरची बेल ऐकल्यानंतर तिच्या आईने दार उघडले। दारात ग्रेगरी पॅकला पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला। तिने आज जाऊन मस्त झोपलेल्या सुरैयाला ही बातमी दिली। सुरैया कंप्लीट उडाली, उरातील धडधड वाढली। एकाच वेळी आनंद, आश्चर्य, भीती या भावनांच्या कल्लोळात तिच्या घशाला कोरड पडली। आपल्या स्वप्नातील राजकुमार रोमन हॉलिडेचा नायक आपल्या घरी, तिचा विश्वासच बसेना। डोळे चोळत चोळत ती स्वतःच्या हाताला चिमटे घेऊन आली। तिची अवस्था अक्षरशः कशी करू स्वागत अशी झाली। ग्रेगरी सोबत 2 तास तिने गप्पात घालवले। तो गेल्यानंतर तिची झोपच उडाली। सकाळी शूटिंगच्या वेळी तिच्या सांगण्यावर कोणी विश्वासच ठेवेना। संध्याकाळच्या काही सायन दैनिकांनी ही बातमी फोटो सहित छापली आणि सुरैयाचं नाव सगळीकडे झालं। सुरैया आणि ग्रेगरी पॅक यांचा फोटो आजही तुम्हाला गुगलवर पाहायला मिळेल। पुढे अनेक महिने या बातमीचा प्रभाव बॉलिवूडवर आणि सुरैयावर दिसत होता। मित्रांनो, कशी वाटली सुरैयाची कहाणी?

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. आपण दादा लेखराज यांची जीवन कहाणी ऐकतोय. मागच्या भागात आपण काय ऐकत होतो, त्यांना विष्णू चतुर्भुज हा दिव्य साक्षात्कार झाला होता आणि त्यांना वाटलं की 12व्या गुरूंचीच कृपा आहे आणि म्हणून त्यांनी त्यांना चिठ्ठी लिहून विचारलं होतं की याचे स्पष्टीकरण द्या. गुरूंनी त्यावर प्रत्युत्तर दाखल सांगितलं की मलाच माझ्या जीवनात कोणताच साक्षात्कार झालेला नाही आणि हे असायला त्या वरच्याची परमेश्वराची कृपा व्हावी लागते. मग दादांच्या मनात विचार सुरू झाले. मग त्यांनी ठरवले की हैदराबादकडून बनारसला जाऊया मित्राकडे. तेथे ते राहायला गेले पण त्यांच्या मनाचा गोंधळ काही थांबला नव्हता. त्यांना वाटले तेथे एकांतवास असेल, महात्म्यांचे दर्शन घडेल, त्यांना विचारेन. आणि मग असंच एका संध्याकाळी दादा गंगा तटावर गेले आणि एका झाडाखाली बसले. त्यांच्या मनात ते विचार चालू असतानाच की ती दिव्य शक्ती कोण आहे, त्यांना मला काय सांगायचं आहे, काय संकेत द्यायचे आहे, असे सगळे विचार चालू असतानाच ते अचानक पुन्हा साक्षात्काराच्या स्थितीत गेले आणि त्यावेळी त्यांना 4 साक्षात्कार झाले. पहिला साक्षात्कार होता तो महाविनाशाचा साक्षात्कार आणि ज्यामध्ये दादा लेखराज यांनी पाहिले की इतकी मोठी सृष्टी आणि त्याचा महाविनाश. 1936 आधी हे साक्षात्कार जेव्हा दादांना झाले त्यावेळी ऍटॉमिक बॉम्बचा रिसर्च पण झालेला नव्हता. या ऍटॉमिक शक्तीचा रिसर्च काही झाला नव्हता. पहिला ऍटॉमिक बॉम्ब जो होता त्याचा प्रयोग त्यावेळी हिरोशिमा नागासाकी येथे झाला 1947 ला. लक्षात येते का, दादांना साक्षात्कार 1936 ला झाला होता ऍटॉमिक बॉम्बचा आणि त्याचा प्रयोग मात्र हिरोशिमा नागासाकी येथे 1947 ला झाला. म्हणजे 1936 ला त्यावेळी ऍटॉमिक बॉम्ब विषयी कोणालाच काहीच ज्ञान नव्हतं, पण त्यावेळी दादांनी मात्र साक्षात्कारात ही गोष्ट पाहिली की आकाशातून आगीच्या गोळ्यासारखं काहीतरी धरतीवर पडत आहे आणि जसं धरतीस स्पर्श व्हायचा सगळं जळून खाक होत आहे आणि अशा प्रकारे आगच आग चहूबाजूला पसरत आहे. कितीतरी लोक त्या आगीत होरपळून निघत आहेत हे पाहिलं. मग दुसरा साक्षात्कार, त्याच्यात त्यानंतर त्यांनी पाहिलं की रक्तरंजित खेळ होत आहे. जातीभेद, धर्मभेद, भाषाभेद या भेदभावामुळे जो भांडण तंटा आणि यामध्ये माणसं एकमेकांचा खून करत आहेत, खुणाच्या जणू नद्या वाहत आहेत. आणि मग तिसरं दृश्य पाहिलं की प्राकृतिक आपदा आणि त्यामध्ये कशा प्रकारे महाविनाश होत आहे. कोठे भूकंप होत आहे, कोठे ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे, कुठे सुनामीच येत आहे आणि हजारो लोक त्या प्राकृतिक आपदेमध्ये नष्ट होत चालले आहेत. आणि अशा प्रकारे हे 3 दृश्य महाविनाशाची दादा लेखराज यांनी पाहिली आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या आणि त्यांच्या मुखातून हे शब्द आले, बस करा प्रभू, बस करा, मी ही दृश्य नाही पाहू शकत, बस करा. खूप वेळ ते त्या झाडाखाली बसले होते आणि विनाश लीलेचा तो साक्षात्कार पाहत होते. आता घेते येते छोटासा एक ब्रेक, पुन्हा लगेचच परत येत आहे

शुद्ध, बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध, बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध। मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध, मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध। गर्व आहे मी मराठी असल्याचा। नमस्कार, मी प्रज्ञा, आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आप उन्हें कटायत रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी दादांनी जी महाविनाशाची दृश्य पाहिली ती आपण ऐकत होतो, ज्यामध्ये पहिलं ऍटॉमिक बॉम्ब आणि ज्याचा रिसर्च पण झाला नव्हता त्याचा प्रयोग 1947 ला हिरोशिमा नागासाकी येथे झाला, पण दादांनी आधीच पाहिलं होतं। मग ही लीला कोणाची? त्या जगतनियंताची, परमेश्वराची, ज्याचा शोधही लागला नाही। ती गोष्ट त्यांना आधीच दाखवली होती परमेश्वराने 10 वर्षापूर्वीच, लक्षात येतंय? आणि दुसरं काय पाहिलं? रक्तरंजित खेळ, माणसं एकमेकांचा खून करत आहेत, जातीभेद, धर्मभेद, भाषाभेद, जणू काही रक्ताच्या नद्या वाहत आहेत। तिसरं काय पाहिलं? प्राकृतिक आपदा, ज्याच्यामध्ये सुनामी, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे आणि हजारो लोक आपले प्राण गमावत आहेत, नष्ट होत चाललेत। आणि हे दादांना पाहवलं नाही, त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि मग ते म्हणाले, बस करा प्रभू, बस करा, मी नाही हे पाहू शकत। आणि असं बराच वेळ तो विनाश लीलेचा साक्षात्कार दादा पाहत होते। तेव्हा दादांचा जो मित्र होता तो त्यांना शोधू लागला की इतका वेळ झाला, लखी बाबू गेलेत तरी कुठे। मग त्यांनी एका नोकरास दादा लेखराज यांना शोधण्यासाठी पाठवलं, जा रे जरा बघून ये।

मोहिनी स्वरूप दाखवा. आणि ते म्हणत असतानाच जसं समस्त सृष्टी परिवर्तन होत आहे आणि मग एका दैवी सृष्टीचा साक्षात्कार झाला की जसं पवित्र आत्मे वरतून धरतीवर येत आहेत आणि जसे जसे धरतीवर खाली येत आहेत काही ना काही देवी व देवता या स्वरूपात प्रत्यक्ष होत आहेत. आणि अशा प्रकारे खूप सुंदर असा स्वर्गीय दैवी सृष्टीचा साक्षात्कार दादांना झाला. हे चौथं दृश्य. हे असे चार साक्षात्कार दादा लेखराज यांनी केले होते 1936 आधी. दादा हे दृश्य बघतच राहिले आणि जसे काय त्यात हरवून गेले. आणि हे दृश्य बघितल्यानंतर एक सुंदर त्यांना संदेश मिळाला की निकट भविष्यात असा महाविनाश होणार आहे आणि त्यानंतर अशी स्वर्णिम सृष्टी तुला बनवायची आहे. आणि दादा जसे भानावर आले त्यांच्या मुखातून शब्द निघाले, मी कसं काय अशी स्वर्णिम सृष्टी बनवू शकतो, इतका मोठा महाविनाश आणि एवढ्या मोठ्या विनाशानंतर अशी सृष्टी, स्वर्गीय दैवी सृष्टी मी कसं काय बनवणार, सारखे सारखे मनात प्रश्न येत होते. त्यांना स्पष्ट होत नव्हतं की परमेश्वर मला काय सांगू इच्छित आहेत. हे दृश्य दाखवून त्यांना मला काय सुचवायचे किंवा काय सांगायचं आहे. हा साक्षात्कार करवण्यामागे परमेश्वराची काय भावना आहे ते समजू शकत नव्हते, पार गोंधळून गेले होते. पण इतके मोठे महाविनाशाचे दृश्य बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये एक वैराग्य वृत्ती निर्माण झाली. हेच मनात येऊ लागले, जर ही सृष्टी विनाशच होणार आहे, आता ही सृष्टी जर जास्त वेळ नाही चालणार, निकट भविष्यात असा महाविनाश होणार आहे, तर मग हे सगळं माती मोल आहे, जे पण आहे आता माझ्याजवळ, बिझनेस पैसा काय कामाचा. आणि मग बनारस मधून दादा गेले ते थेट कलकत्त्याला. घेते इथे एक छोटासा ब्रेक.

0: नमस्कार, आप उन्हें एकताइत रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी आपण काय ऐकलं? दादा लेखराज यांनी महाविनाशाची ती तीन भयानक दृश्य पाहिली आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वैराग्य वृत्ती आली होती आणि त्यांना वाटू लागले, मनात येऊ लागले त्यांच्या की ही सृष्टी तर विनाश होणार आहे। आता ही सृष्टी जास्त वेळ नाही चालणार, निकट भविष्यात असा महाविनाश होणार आहे आणि म्हणून मग ते बनारस मधून थेट गेले कलकत्त्याला। दादांचा बिझनेस हिरे जवाहरातांचा हैदराबाद सिंध मध्ये होता, दुसरा बिझनेस कलकत्त्यामध्ये होता आणि तिसरा मुंबई मध्ये होता। तीन ठिकाणी दादांचे हिरे जवाहरातांचे बिझनेस चालायचे। कलकत्त्याचा बिझनेस त्यांचा पार्टनर सांभाळत होता। मग जेव्हा दादा कलकत्त्याला पोहोचले, पार्टनरला हेच सांगू लागले की आता मला हा बिझनेस नाही करायचाय, तुम्ही हिशेब करा, तुमचा जितका हिस्सा आहे तो तुम्ही घेऊन टाका।

आणि माझं जितकं होतंय ते मला देऊन टाका. मी आता हा बिझनेस इथेच थांबवणार. इतका वैराग्य दादांना आला होता ती महाविनाशाची दृश्य बघितल्यानंतर, आणि त्यामुळे पार्टनरला सारखं सारखं वाटू लागलं. दादा निघून गेले तर त्याचं कारण सांगते. कारण दादा लेखराज यांचं इतकं नाव होतं त्यावेळी की त्या नावानेच बिझनेस चालायचा. त्यावेळी कारण कलकत्ता ही राजधानी होती, क्वीन व्हिक्टोरिया यांचं तेथे येणं जाणं असायचं, आणि क्वीन व्हिक्टोरियाची ज्वेलरी दादा लेखराज बनवायचे त्याची एक ओळख सांगते. एकदा दादा जेव्हा राजघराण्यात जायचे तेव्हा त्यांच्या मुलीला घेऊन जायचे व्यापारासाठी. तेव्हा ज्वेलरीचे असे सेट नव्हते न्यायचे, ते मुलीला घेऊन ज्वेलरी घालून असे घेऊन जायचे. आणि राणी जेव्हा ती ज्वेलरी बघायची तेव्हा सांगायची, असा एक सेट बनवा माझ्यासाठी. ज्वेलरीची ऑर्डर त्यांना द्यायची. मग दादांना अशा प्रकारे ऑर्डर्स मिळायच्या. ते काय असे सेट वगैरे दाखवायला न्यायचे नाहीत, मुलीला मस्त छान छान ज्वेलरीज घालून सजवून ते घेऊन जायचे. बघा दादांची किती वेगळी पद्धत होती ना मार्केटिंग करण्याची. अशा प्रकारे दादांनी एकदा एक बक्कल बनवलं होतं, केसातले क्लिप म्हणतो ना आपण, आणि ज्यात ट्यून वाजायची, म्युझिक. मुलीला घातले ते बक्कल, आणि तुम्हाला माहितीये लहान मुलांना असं वेगवेगळं नवीन खूप छान वाटतं, आवडतं की नाही. आणि मुलीला असे म्युझिकवाले गोष्टी तर खूप आवडायच्या. आणि जेव्हा ते मुलीला घेऊन गेले ते बक्कल घालून क्वीन व्हिक्टोरियाकडे, मग राणी म्हणाली मला असाच एक बक्कल बनवून द्या. मग दादा काय करायचे, घरी येत आणि तीच ज्वेलरी काढून पॅक करून द्यायचे. त्यांची ती सिस्टम होती. मार्केटिंग म्हणजे मुलीला दाखवायचं छानपैकी नवीन नवीन, मुलांना सुंदर दिसतं, आणि मग ऑर्डर मिळाली की घरी आल्यावर तेच दागिने पॅक करून द्यायचे. पण आता झाली गंमत अशी की जसा तो बक्कल काढला मुलीच्या केसातून, मुलगी म्हणाली मी हा बक्कल नाही देणार, मला हा म्युझिकवाला बक्कल पाहिजे, मी नाही देणार, मी माझ्याजवळच ठेवणार. मग दादा मुलांना कसे समजवायचे सांगते. हा आजकाल एखाद्या मुलाने, लहान मुलाने हट्ट केला तर तुम्ही काय करणार, काय करणार, त्याला ओरडणार, डोळ्यांनी राग व्यक्त करणार, किंवा एखादी थोबाडीत पण ठेवून देणार, नाही ऐकलं तर, बरोबर ना. परंतु दादा काय करायचे, त्यांनी मुलीला एक प्रश्न विचारला, तू शिळी चपाती खाणार का? मग मुलगी म्हणाली मी का खाऊ शिळी चपाती. मग त्यावर दादा म्हणाले हे बक्कल पण जुनं झालं, तुला मी नवीन दुसरं बक्कल देईन. तू कशाला जुनं घालते, तू तर रोज नवीन नवीन घातले पाहिजे, तुझ्यासाठी मी ह्याच्यापेक्षाही खूप सुंदर असं बनवून देईन. मग मुलीलाही वाटलं हो हे जुनं झालं, आपल्याला नको, आपण नवीन नवीन घालायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी ती डिमांड करायची मला बक्कल द्या. त्यावर दादा म्हणायचे देईन ना बनवून, ह्यापेक्षा सुंदर बनवून देईन. अशी होती दादांची पद्धत मुलांना समजवायची. रागावणं तर त्यांच्या स्वभावातच नव्हतं. आता पुढची गोष्ट आपण ऐकूया पुढच्या भागात. तोवर इथेच थांबत आहे.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद घ्या.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM.
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.
2: कंप्यूटर से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखें. अगर देखने का समय नहीं है तो सुनी लीजिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनापूर्वक स्वागत करत आहे. आपण दादा लेखराज यांची जीवन कहाणी ऐकतोय. मागच्या भागात आपण काय ऐकत होतो, त्यांना विष्णू चतुर्भुज हा दिव्य साक्षात्कार झाला होता आणि त्यांना वाटलं की 12व्या गुरूंचीच कृपा आहे आणि म्हणून त्यांनी त्यांना चिठ्ठी लिहून विचारलं होतं की याचे स्पष्टीकरण द्या. गुरूंनी त्यावर प्रत्युत्तर दाखल सांगितलं की मलाच माझ्या जीवनात कोणताच साक्षात्कार झालेला नाही आणि हे असायला त्या वरच्याची परमेश्वराची कृपा व्हावी लागते. मग दादांच्या मनात विचार सुरू झाले. मग त्यांनी ठरवले की हैदराबादकडून बनारसला जाऊया मित्राकडे. तेथे ते राहायला गेले पण त्यांच्या मनाचा गोंधळ काही थांबला नव्हता. त्यांना वाटले तेथे एकांतवात असेल, महात्म्यांचे दर्शन घडेल, त्यांना विचारेन. आणि मग असंच एका संध्याकाळी दादा गंगा तटावर गेले आणि एका झाडाखाली बसले. त्यांच्या मनात ते विचार चालू असतानाच की ती दिव्य शक्ती कोण आहे, त्यांना मला काय सांगायचं आहे, काय संकेत द्यायचे आहे, असे सगळे विचार चालू असतानाच ते अचानक पुन्हा साक्षात्काराच्या स्थितीत गेले आणि त्यावेळी त्यांना 4 साक्षात्कार झाले. पहिला साक्षात्कार होता तो महाविनाशाचा साक्षात्कार आणि ज्यामध्ये दादा लेखराज यांनी पाहिले की इतकी मोठी सृष्टी आणि त्याचा महाविनाश. 1936 आधी हे साक्षात्कार जेव्हा दादांना झाले त्यावेळी ॲटॉमिक बॉम्ब्सचा रिसर्च पण झालेला नव्हता. या ॲटॉमिक शक्तीचा रिसर्च काही झाला नव्हता. पहिला ॲटॉमिक बॉम्ब जो होता त्याचा प्रयोग त्यावेळी हिरोशिमा नागासाकी येथे झाला 1947 ला. लक्षात येतंय का, दादांना साक्षात्कार 1936 ला झाला होता ॲटॉमिक बॉम्बचा आणि त्याचा प्रयोग मात्र हिरोशिमा नागासाकी येथे 1947 ला झाला. म्हणजे 1936 ला त्यावेळी ॲटॉमिक बॉम्ब विषयी कोणालाच काहीच ज्ञान नव्हतं. पण त्यावेळी दादांनी मात्र साक्षात्कारात ही गोष्ट पाहिली की आकाशातून आगीच्या गोळ्यासारखं काहीतरी धरतीवर पडत आहे आणि जसा धरतीस स्पर्श व्हायचा सगळं जळून खाक होत आहे आणि अशा प्रकारे आगच आग चहू बाजूला पसरत आहे. कितीतरी लोक त्या आगीत होरपळून निघत आहेत हे पाहिलं. मग दुसरा साक्षात्कार, त्याच्यात त्यानंतर त्यांनी पाहिलं की रक्तरंजित खेळ होत आहे. जातीभेद, धर्मभेद, भाषाभेद या भेदभावामुळे जो भांडण तंटा आणि यामध्ये माणसं एकमेकांचा खून करत आहेत, खुणाच्या जणू नद्या वाहत आहेत. आणि मग तिसरं दृश्य पाहिलं की प्राकृतिक आपदा आणि त्यामध्ये कशा प्रकारे महाविनाश होत आहे. कोठे भूकंप होत आहे, कोठे ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे, कुठे सुनामीच येत आहे आणि हजारो लोक त्या प्राकृतिक आपदेमध्ये नष्ट होत चालले आहेत. आणि अशा प्रकारे हे 3 दृश्य महाविनाशाची दादा लेखराज यांनी पाहिली आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या आणि त्यांच्या मुखातून हे शब्द आले, बस करा प्रभू, बस करा, मी ही दृश्य नाही पाहू शकत, बस करा. खूप वेळ ते त्या झाडाखाली बसले होते आणि विनाश लीलेचा तो साक्षात्कार पाहत होते. आता घेते येते छोटासा एक ब्रेक, पुन्हा लगेचच परत येत आहे

हो, बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध, बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध। मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध, मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध। गर्व आहे मी मराठी असल्याचा। नमस्कार, मी प्रज्ञा, आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आप नहीं कताहित रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी दादांनी जी महाविनाशाची दृश्य पाहिली ती आपण ऐकत होतो, ज्यामध्ये पहिलं ऍटॉमिक बॉम्ब आणि ज्याचा रिसर्च पण झाला नव्हता त्याचा प्रयोग 1947 ला हिरोशिमा नागासाकी येथे झाला।

पण दादांनी आधीच पाहिलं होतं. मग ही लीला कोणाची? त्या जगतनियंताची, परमेश्वराची, ज्याचा शोधही लागला नाही. ती गोष्ट त्यांना आधीच दाखवली होती परमेश्वराने 10 वर्षापूर्वीच. लक्षात येतंय? आणि दुसरं काय पाहिलं? रक्तरंजित खेळ. माणसं एकमेकांचा खून करत आहेत. जातीभेद, धर्मभेद, भाषाभेद, जणू काही रक्ताच्या नद्या वाहत आहेत. तिसरं काय पाहिलं? प्राकृतिक आपदा, ज्याच्यामध्ये सुनामी, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे आणि हजारो लोक आपले प्राण गमावत आहेत, नष्ट होत चाललेत. आणि हे दादांना पाहवलं नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि मग ते म्हणाले, बस करा प्रभू, बस करा, मी नाही हे पाहू शकत. आणि असं बराच वेळ तो विनाशलीलेचा साक्षात्कार दादा पाहत होते. तेव्हा दादांचा जो मित्र होता तो त्यांना शोधू लागला की इतका वेळ झाला, लखी बाबू गेलेत तरी कुठे. मग त्यांनी एका नोकरास दादा लेखराज यांना शोधण्यासाठी पाठवलं. जा रे, जरा बघून ये दादा गेले कुठे. तेव्हा नोकराने येऊन जेव्हा दादांच्या मित्रास सांगितले की दादा रडत आहेत आणि म्हणत होते, बस करा प्रभू, बस करा, काय जसे बघत आहेत माहिती नाही, डोळे तर बंद आहेत आणि डोळ्यातून अश्रुधारा सतत वाहत आहेत. आणि त्यानंतर दादांच्या मुखातून निघाले, हे प्रभू, यापेक्षा तुम्ही मोहिनी स्वरूप दाखवा. आणि ते म्हणत असतानाच जसं समस्त सृष्टी परिवर्तन होत आहे आणि मग एका दैवी सृष्टीचा साक्षात्कार झाला की जसं पवित्र आत्मे वरतून धरतीवर येत आहेत आणि जसे जसे धरतीवर खाली येत आहेत, काही ना काही देवी व देवता या स्वरूपात प्रत्यक्ष होत आहेत. आणि अशा प्रकारे खूप सुंदर असा स्वर्गीय दैवी सृष्टीचा साक्षात्कार दादांना झाला. हे चौथं दृश्य. हे असे 4 साक्षात्कार दादा लेखराज यांनी केले होते 1936 आधी. दादा हे दृश्य बघतच राहिले आणि जसे काय त्यात हरवून गेले. आणि हे दृश्य बघितल्यानंतर एक सुंदर त्यांना संदेश मिळाला की निकट भविष्यात असा महाविनाश होणार आहे आणि त्यानंतर अशी स्वर्णिम सृष्टी तुला बनवायची आहे. आणि दादा जसे भानावर आले, त्यांच्या मुखातून शब्द निघाले, मी कसं काय अशी स्वर्णिम सृष्टी बनवू शकतो, इतका मोठा महाविनाश आणि एवढ्या मोठ्या विनाशानंतर अशी सृष्टी, स्वर्गीय दैवी सृष्टी मी कसं काय बनवणार, सारखे सारखे मनात प्रश्न येत होते. त्यांना स्पष्ट होत नव्हतं की परमेश्वर मला काय सांगू इच्छित आहेत. हे दृश्य दाखवून त्यांना मला काय सुचवायचे किंवा काय सांगायचं आहे. हा साक्षात्कार करवण्यामागे परमेश्वराची काय भावना आहे ते समजू शकत नव्हते. पार गोंधळून गेले होते. पण इतके मोठे महाविनाशाचे दृश्य बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये एक वैराग्य वृत्ती निर्माण झाली. हेच मनात येऊ लागले, जर ही सृष्टी विनाशच होणार आहे, आता ही सृष्टी जर जास्त वेळ नाही चालणार, निकट भविष्यात असा महाविनाश होणार आहे, तर मग हे सगळं माती मोल आहे. जे पण आहे आता माझ्याजवळ, बिझनेस, पैसा, काय कामाचा. आणि मग बनारस मधून दादा गेले ते थेट कलकत्त्याला. घेते इथे एक छोटासा ब्रेक.

ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे. ब्रेक पूर्वी आपण काय ऐकलं? दादा लेखराज यांनी महाविनाशाची ती तीन भयानक दृश्य पाहिली आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वैराग्य वृत्ती आली होती आणि त्यांना वाटू लागले, मनात येऊ लागले त्यांच्या की ही सृष्टीचा विनाश होणार आहे. आता ही सृष्टी जास्त वेळ नाही चालणार, निकट भविष्यात असा महाविनाश होणार आहे आणि म्हणून मग ते बनारस मधून थेट गेले कलकत्त्याला. दादांचा बिझनेस हिरे जवाहरातांचा हैदराबाद सिंधमध्ये होता, दुसरा बिझनेस कलकत्त्यामध्ये होता आणि तिसरा मुंबईमध्ये होता. तीन ठिकाणी दादांचे हिरे जवाहरातांचे बिझनेस चालायचे. कलकत्त्याचा बिझनेस त्यांचा पार्टनर सांभाळत होता. मग जेव्हा दादा कलकत्त्याला पोहोचले, पार्टनरला हेच सांगू लागले की आता मला हा बिझनेस नाही करायचाय, तुम्ही हिशेब करा, तुमचा जितका हिस्सा आहे तो तुम्ही घेऊन टाका आणि माझं जितकं होतंय ते मला देऊन टाका. मी आता हा बिझनेस इथेच थांबवणार, इतका वैराग्य दादांना आला होता ती महाविनाशाची दृश्य बघितल्यानंतर. आणि त्यामुळे पार्टनरला सारखं सारखं वाटू लागलं, दादा निघून गेले तर? त्याचं कारण सांगते. कारण दादा लेखराज यांचं इतकं नाव होतं त्यावेळी की त्या नावानेच बिझनेस चालायचा. त्यावेळी कारण कलकत्ता ही राजधानी होती, क्वीन व्हिक्टोरिया यांचं तेथे येणं जाणं असायचं आणि क्वीन व्हिक्टोरियाची ज्वेलरी दादा लेखराज बनवायचे, त्याची एक ओळख सांगते. एकदा दादा जेव्हा राजघराण्यात जायचे तेव्हा त्यांच्या मुलीला घेऊन जायचे व्यापारासाठी, तेव्हा ज्वेलरीचे असे सेट नव्हते न्यायचे, ते मुलीला घेऊन ज्वेलरी घालून असे घेऊन जायचे आणि राणी जेव्हा ती ज्वेलरी बघायची तेव्हा सांगायची, असा एक सेट बनवा माझ्यासाठी, ज्वेलरीची ऑर्डर त्यांना द्यायची. मग दादांना अशा प्रकारे ऑर्डर्स मिळायच्या. ते काय असे सेट वगैरे दाखवायला न्यायचे नाहीत, मुलीला मस्त छान छान ज्वेलरीज घालून सजवून ते घेऊन जायचे. बघा दादांची किती वेगळी पद्धत होती ना मार्केटिंग करण्याची. अशा प्रकारे दादांनी एकदा एक बक्कल बनवलं होतं, केसातले क्लिप म्हणतो ना आपण, आणि ज्यात ट्यून वाजायची, म्युझिक. मुलीला घातले ते बक्कल आणि तुम्हाला माहितीये लहान मुलांना असं वेगवेगळं नवीन खूप छान वाटतं, आवडतं की नाही, आणि मुलीला असे म्युझिकवाले गोष्टी तर खूप आवडायच्या. आणि जेव्हा ते मुलीला घेऊन गेले ते बक्कल घालून क्वीन व्हिक्टोरियाकडे, मग राणी म्हणाली मला असाच एक बक्कल बनवून द्या. मग दादा काय करायचे, घरी येत आणि तीच ज्वेलरी काढून पॅक करून द्यायचे. त्यांची ती सिस्टम होती मार्केटिंग, म्हणजे मुलीला दाखवायचं छानपैकी नवीन नवीन, मुलांना सुंदर दिसतं आणि मग ऑर्डर मिळाली की घरी आल्यावर तेच दागिने पॅक करून द्यायचे. पण आता झाली गंमत अशी की जसा तो बक्कल काढला मुलीच्या केसातून, मुलगी म्हणाली मी हा बक्कल नाही देणार, मला हा म्युझिकवाला बक्कल पाहिजे, मी नाही देणार, मी माझ्याजवळच ठेवणार. मग दादा मुलांना कसे समजवायचे सांगते. हा आजकाल एखाद्या मुलाने, लहान मुलाने हट्ट केला तर तुम्ही काय करणार? काय करणार? त्याला ओरडणार, डोळ्यांनी राग व्यक्त करणार किंवा एखादी थोबाडीत पण ठेवून देणार, नाही ऐकलं तर, बरोबर ना? परंतु दादा काय करायचे, त्यांनी मुलीला एक प्रश्न विचारला, तू शिळी चपाती खाणार का? मग मुलगी म्हणाली मी का खाऊ शिळी चपाती? मग त्यावर दादा म्हणाले हे बक्कल पण जुनं झालं, तुला मी नवीन दुसरं बक्कल देईन, तू कशाला जुनं घालते, तू तर रोज नवीन नवीन घातले पाहिजे, तुझ्यासाठी मी ह्याच्यापेक्षाही खूप सुंदर असं बनवून देईन. मग मुलीलाही वाटलं हो हे जुनं झालं, आपल्याला नको, आपण नवीन नवीन घालायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी

डिमांड करायची, मला बक्कल द्या. त्यावर दादा म्हणायचे, देन न बनवून, ह्यापेक्षा सुंदर बनवून देन. अशी होती दादांची पद्धत मुलांना समजवायची. रागावणं तर त्यांच्या स्वभावातच नव्हतं. आता पुढची गोष्ट आपण ऐकूया पुढच्या भागात. तोवर इथेच थांबत आहे.